सुनिवरिये हू जो सदा हमारे पच्छा श्री तो जुजू करे हो रक्षा राख ले हो मोहे राखन हारे साहिब संत सहाय प्यारे

नमस्तंग अभेवै नमस्तंग जनमे नमस्तंग सुब्रमय नमो सर्व गौणे नमो सर्व भावणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग वरणे नमस्तंग वरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग गृतारंग नमो

पीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्यं नमो सर्वरंगे त्रिपंगी नंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे सुभक्तं प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा सिद्धं निवासी